नाचे कोई वहां आहा नाचे नाचे सारे हंसी आहा नाचे नाचे सारे जावा आहा नाचे नाचे।